0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड. गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in.

नमस्कार, गुड मॉर्निंग आरजे अदनान, तुमची सोबत आहे. आणि आता वेळ झाली एक्झॅक्टली 7:27. आणि यावेळेस आपण जाणून घेत असतो आजच्या दिवसाचं दिनविशेष, इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत होऊन पोर्तुगालला परत निघाला होता. त्यानंतर 1825 मध्ये पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली होती. आणि 1831 मध्ये मायकल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला होता. आणि 1833 मध्ये आजच्या दिवशी युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली होती. आणि 1947 ला आजच्या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली होती. आणि या घटना समितीचे काम होते भारताच्या संविधानाचा समुदाय तयार करणे, सर्व नागरिकांना समान हक्क, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची हमी देणारे तत्व ठरवणे आणि भारताची लोकशाही प्रजासत्ताक रूप निश्चित करणे.

0: या दिवशी राष्ट्रपती भवनात दिले जातात. राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याला हे आठवण करून देतो की खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर शिस्त, टीम वर्क आणि मेहनत आणि आरोग्य टिकून ठेवण्याचा सुंदर मार्ग आहे. याबद्दल आज आपण सविस्तर बोलणारच आहोत पण थोड्याच वेळात. तर हे होतं आजच्या दिवसाचं महत्वाचं दिनविशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा.
1: Only on MGM 90.8 FM.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला हे पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल

0: मिस्टर काटदरे मिसेस काटदरे पालकर्षणाची किंमत खूप.
1: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
2: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

इम्पोर्टेंट अपडेट है भाई, जरा गौर से सुनिएगा अबाउट ट्रैफिक। So, बात कुछ ऐसी है कि हम सभी लोग परेशान है, पानी कब आएगा वो तो नहीं आ रहा, कब आएगा पता नहीं, लेकिन उसके लिए काम अभी शुरू है आणि नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी जालना रोड खोदण्यात येणार आहे। तर जालना रोड रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद असेल, म्हणजे पूर्णपणे जालना रोड बंद नसेल, रामगिरी चौक ते धूत हॉस्पिटल पर्यंतचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद असणार आहे दोन्ही साइडचा। तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि रात्री 11 ते सकाळी 5 च्या दरम्यान हे काम सुरू असेल आणि 3 दिवसात हे काम कंप्लीट होणार आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे। तर आता प्रश्न येतो की यार रात्री मग कोणता रस्ता आपण यूज करावा, तर तुम्हाला रामगिरी चौकहून दूत हॉस्पिटलकडे जायचं असेल तर जळगाव टी पॉइंट आणि एपीआय कॉर्नरकडून तुम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या समोरून जाऊ शकता। यासोबतच दूत हॉस्पिटल ते रामगिरी चौक तुम्हाला यायचं असेल तर मुकुंदवाडी चौकहून एसटी वर्कशॉपच्या समोर जो सर्व्हिस रोड आहे ना तो तुम्ही रात्री वापरू शकता। तर हे पर्यायी मार्ग आपल्याला दिलेले आहेत, तरी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा। आणि महत्वाचं म्हणजे 3 दिवसासाठी रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत रामगिरी चौक ते दूत हॉस्पिटल रस्ता बंद असणार आहे। पुन्हा म्हणू नका की यार मला माहीतच नव्हतं, तर आता माहीत झालं, तर लक्ष असू द्या अँड बाकी ऐकत रहा।

0: काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर। और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, पोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, रेडको एन फाइव, छत्रपति संभाजी नगर। बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर।
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
1: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत।
0: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
1: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्याम कुमार, फूड कोर्ट 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991।

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: नमस्कार मित्र मैत्रिणींनो, पुस्तकांच्या दुनियेत या आपल्या खास कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आम्ही तिघींनी 3 वेगवेगळी पुस्तकं वाचली आहेत, पण आजचा कार्यक्रम हा पुस्तकांचा सारांश सांगण्यासाठी नाही, तर त्या पुस्तकांनी आमच्या विचारांमध्ये काय बदल केला याबद्दल गप्पा मांडण्यासाठी आहे।
3: अगदी बरोबर भार्गवी, कारण काही पुस्तकं फक्त माहिती देत नाहीत तर ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतात।
4: आणि आज आमच्याकडे आहेत 3 वेगवेगळी पुस्तक, ऑटोमिक हॅबिट्स।
2: मी भार्गवी, मी ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक वाचत आहे।
3: आणि मी मान्या, इकेगाई हे पुस्तक वाचत आहे।
4: आणि मी यशश्री, मी नास्तिक का आहे हे वाचत आहे।
2: चला तर मग सुरू करूयात। आणि आम्ही तिघी MGM संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहोत। चला तर मग सुरू करूया। मान्या, तुला एक प्रश्न विचारते। तुला असं वाटतं का की एक पुस्तक खरंच एखाद्या माणसाचा विचार बदलू शकतं?
3: नक्कीच भार्गवी, कधी कधी एका पुस्तकातील एकच विचार आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। म्हणूनच पुस्तक ही फक्त अभ्यासासाठी नाही असतात, ती आयुष्य समजून घेण्यासाठी असतात।
4: मग सुरुवात तुझ्यापासूनच करूया भार्गवी, तू ऑटोमिक हॅबिट हे पुस्तक का निवडलंस आणि ऑटोमिक हॅबिट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
2: ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचे लेखक जेम्स क्लिअर हे आहेत। मी हे पुस्तक निवडलं कारण मला नेहमी वाटायचं की मोठं यश मिळवण्यासाठी मोठा बदल करावा लागतो, पण हे पुस्तक सांगतं की मोठे बदल हे छोट्या सवयीतून घडतात।
3: एखादं उदाहरण सांग ना भार्गवी।
2: समजा एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलं की उद्यापासून रोज 5 तास अभ्यास करायचा। सुरुवातीला उत्साह असतो, पण काही दिवसांनी तो कमी होतो। त्याऐवजी रोज फक्त 20 मिनिटं अभ्यास केला आणि सातत्य ठेवलं तर ती सवय बनते आणि हळूहळू मोठा बदल दिसू लागतो।
4: म्हणजे यशाचं रहस्य मोठ्या ध्येयात नाही तर सातत्यात आहे भार्गवी।
2: अगदी बरोबर यशस्वी। आणि या पुस्तकातील माझा आवडता विचार म्हणजे दररोज 1% सुधारणा करा। कालपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न केला तरी पुरेसा आहे।
3: हे ऐकून मला नृत्याच्या सरावाची आठवण झाली भार्गवी। पहिल्या दिवशी कोणालाच सगळ्या स्टेप जमत नाहीत, पण रोज सराव केल्यावर आत्मविश्वास वाढतो।
2: बरोबर मान्या, म्हणूनच हे पुस्तक फक्त अभ्यासासाठी नाही तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रासाठी उपयोगी आहे।
4: हे पुस्तक वाचल्यानंतर तुझ्यात काही बदल झाला का भार्गवी?
2: हो यशस्वी, पूर्वी मी मोठे प्लॅन करायचे पण ते पूर्ण होत नव्हते। आता मी छोटी ध्येय ठेवते आणि रोज ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला आहे। हे पुस्तक वाचल्यानंतर मी रोज 20 मिनिटं अभ्यास करण्याची सवय लावली। सुरुवातीला ते खूप छोटं वाटलं, पण हळूहळू त्याचा खूप फायदा झाला। आता मला समजलं आहे की सातत्य हेच खरं यशाचं रहस्य आहे।
3: मग असं म्हणायला हरकत नाही की ॲटॉमिक हॅबिट्सने तुझ्या सवयीच बदलून टाकल्या।
2: बरोबर मान्या। तर मान्या, आता आम्हाला सांग, इकिगाई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत व तुझ्याकडे एवढी पुस्तकं असताना तू इकिगाई हेच पुस्तक का निवडलंस?
3: माझ्या पुस्तकाचे लेखक हेक्टर ग्रेसियस अँड फ्रान्सलिन रिलार्स। सुरुवातीला मला वाटलं होतं की हे फक्त यश मिळवण्याचं पुस्तक असेल, पण वाचायला लागल्यावर समजलं की हे पुस्तक आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं हे शिकवतं।
4: इकिगाई म्हणजे नेमकं काय मान्या?
3: इकिगाई हा जपानी शब्द आहे यशस्वी। त्याचा अर्थ म्हणजे रोज सकाळी आनंदाने उठण्याचे कारण। प्रत्येक माणसाचं इकिगाय वेगळं असतं। कोणाला नृत्य, कोणाला संगीत, कोणाला विज्ञान, तर कोणाला चित्रकला आवडते।
2: म्हणजे आपली खरी आवड ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, हो की नाही मान्या?
3: अगदी बरोबर भार्गवी। आणि पुस्तकात अजून एक सुंदर गोष्ट सांगितली आहे, दुसऱ्यांची तुलना करू नका, कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं बना।
4: हे ऐकून मला ऑटोमिक हॅबिट आवडलं। दोन्ही पुस्तक वेगवेगळी असली तरी स्वतःमध्ये सुधारणा करायला शिकवतात।
3: बरोबर यशस्वी, एक सवय बदलतं तर दुसरं त्या सवयींमागचा उद्देश समजून सांगतात।
2: मान्या, इकिगाई हे पुस्तक वाचल्यानंतर तुला स्वतःबद्दल काही नवीन जाणवलं का?
3: हो भार्गवी, पुस्तक वाचताना मी स्वतःलाच हा प्रश्न विचारला, मला खरंच काय करायला आवडतं, आणि तेव्हा मला जाणवलं माझ्यासाठी नृत्य हेच माझं एक इकिगाई असू शकतं। नृत्य करताना मला आनंद, समाधान आणि उत्साह सगळंच मिळतं, त्यामुळे असल्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने स्वतःचे किंवा शोधायला हवं.
2: वा मान्या, आता मला तुझ्या पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे. यशस्वी,
4: मी सध्या मी नास्तिका आहे हे पुस्तक वाचत आहे. नाव ऐकून सुरुवातीला मलाही थोडी उत्सुकता होती, पण वाचल्यानंतर मला जाणवलं की हे पुस्तक फक्त श्रद्धेबद्दल नाही तर स्वतःला विचार करण्याची सवय लावणार आहे. माझ्यासाठी मी नास्तिका आहे या पुस्तकाने मला एक गोष्ट शिकवली, प्रश्न विचारा, विचार करा आणि प्रत्येकाच्या मताचा आदर करा.
2: आणि ॲटॉमिक हॅबिट्सने मला शिकवलं की मोठं यश एका दिवसात मिळत नाही, छोट्या सवयी, सातत्य आणि मेहनत यामुळेच मोठा बदल घडतो.
3: खरं सांगायचं तर आजच्या चर्चेनंतर मला एक गोष्ट नक्की जाणवली, पुस्तक फक्त वाचायची नसतात तर त्यातून काहीतरी शिकून आयुष्यात उतरायचं असतं.
4: हो मान्या, कारण पुस्तक फक्त ज्ञान देत नाही तर ते आपल्याला चांगले विचार करायला शिकवतात. म्हणजे तीन पुस्तक पण शिकवण एकच, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवा.
2: आता उरला आहे आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग, जिथे आपण या तिन्ही पुस्तकांमधून मिळालेली शिकवण एका सुंदर संदेशामध्ये मांडणार आहोत. आजची चर्चा खूप छान झाली. शेवटी मला तुम्हा दोघींना एकच प्रश्न विचारायचा आहे, या तिन्ही पुस्तकांमधून तुम्हाला सर्वात मोठी शिकवण कोणती मिळाली?
3: माझ्यासाठी इकिगाईची शिकवण म्हणजे स्वतःची आवड शोधा आणि आनंदाने जगा. यश महत्वाचं आहे पण शांती त्यातूनही महत्वाची आहे.
2: मला एक गोष्ट जाणवली, आपण तिघींनी वेगवेगळी पुस्तकं वाचली पण तिन्ही पुस्तकांचा उद्देश एकच आहे, स्वतःला अधिक चांगला माणूस बनवणं.
4: हो, या पुस्तकाने मला प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची आणि विचारपूर्वक मत बनवण्याची सवय लावली. कुठलीही गोष्ट लगेच स्वीकारण्यापेक्षा तिच्या मागचं कारण समजून घेणे आणि मग स्वतःचं मत तयार करणं किती महत्वाचे आहे हे मला या पुस्तकातून शिकायला मिळालं.
3: खरंच यशस्वी, एक पुस्तक सवय घडवतं, दुसरं जीवनाचा अर्थ सांगतं आणि तिसरं विचार करण्याची ताकद देतं. म्हणजे पुस्तकाचा मुख्य संदेश काय आहे यशस्वी?
4: भगतसिंग सांगतात की कोणतीही गोष्ट समजून घ्या, प्रश्न विचारा आणि मग स्वतःचं मत तयार करा, पण त्याचबरोबर इतरांच्या मताचेही आदर करा.
2: मला हा विचार खूप आवडला, कारण विज्ञान असो, अभ्यास असो किंवा आयुष्य, प्रश्न विचारल्याशिवाय नवीन काही शिकता येत नाही.
3: हो भार्गवी, आणि विचार करताना नम्रता ठेवणेही तितकंच महत्वाचं आहे.
4: हो अगदी बरोबर, या पुस्तकाने मला आत्मविश्वासाने विचार मांडायला शिकवलं.
2: म्हणूनच आपण सगळ्यांनी वर्षातून किमान काहीतरी चांगली पुस्तकं वाचलीच पाहिजेत, कदाचित त्यातील एखादा विचार आपलं आयुष्य बदलू शकतो.
3: चला शेवट एका सुंदर विचाराने करूया.
0: चांगली पुस्तकं म्हणजे आयुष्यभर साथ देणारे मित्र. वाचा, विचार करा आणि स्वतःला दररोज अधिक चांगलं बनवा.
2: आजचा कार्यक्रम ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
3: पुन्हा भेटूया एक नव्या पुस्तकासोबत.
4: तोपर्यंत वाचण्याची सवय जपा.
0: धन्यवाद.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: बाय वन गेट वन फ्री. होय होय, खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादा श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादा श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता: द्वारकादा श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आजचा दिवस खूपच खास आहे, कारण की आज आहे रक्षाबंधन. भाऊ बहिणीचं नातं म्हणजे थोडं प्रेम, थोडी मस्ती, बाकी दिवसभर भांडण. लहानपणी रिमोटसाठी झालेलं भांडण असो किंवा एकमेकांच्या वस्तू विदाऊट परमिशन वापरणं असो, पण गरज पडली की सगळ्यात आधी आठवतो तो भाऊ किंवा बहीण. आज राखीच्या निमित्ताने या सुंदर नात्याला एक छोटंसं सॅल्यूट, आणि तुमच्या आयुष्यातल्या त्या खास भाऊ किंवा बहिणीला मनापासून हॅपी रक्षाबंधन. चला मग आजचा दिवस सुरू करूया एका छान विचाराने. नाती जपण्यासाठी मोठ्या गिफ्ट्सची गरज नसते, कधी कधी फक्त काय रे बरं आहे ना एवढं विचारणं पुरेसं असतं. MGM रेडिओ 90.8 FM वर तुमच्यासोबत राहूया, कारण की आजचा दिवस आहे नात्यांचा, आठवणींचा, आणि अर्थातच राखीच्या गोड धमकीचा. ऐकत रहा आर जे भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन आणि राखी बांधली की बहिणीला आठवतं की माझा भाऊ माझ्यासोबत आहे आणि भावाला आठवतं की आता खर्च किती होणार. पण जोक्स अपार्ट, रक्षाबंधनाचा खरा अर्थ गिफ्ट किंवा पैशांपेक्षा खूप मोठा आहे. भाऊ असो बहीण असो, आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिच्यासोबत आपण कितीही मोठे झालो तरी चाइल्डहूड परत जगतो. एकमेकांची सिक्रेट्स माहिती असतात, जुन्या चुका माहीत असतात आणि म्हणूनच कदाचित हे नातं इतकं स्पेशल असतं. आज राखी बांधताना किंवा शुभेच्छा देताना एक गोष्ट नक्की सांगा, तू आहेस ना म्हणून बरं वाटतं. आणि हो, भावांनी हे वाक्य बोलण्याआधी गिफ्ट देऊन ठेवलेलं जास्त सेफ. पुन्हा एकदा सर्व भाऊ बहिणींना हॅपी रक्षाबंधन. ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण। मित्रांनो, रक्षाबंधनाच्या या खास दिवसासोबत आज आणखी एक खास दिवस आहे। आज आहे वर्ल्ड संस्कृत डे, म्हणजे विश्व संस्कृत दिन। संस्कृत म्हटलं की काही जणांच्या डोळ्यासमोर लगेच शाळेचं ग्रामर आणि कठीण श्लोक येतात, पण संस्कृत ही फक्त पुस्तकात किंवा श्लोकांमध्ये असलेली भाषा नाही। भारतीय साहित्य, तत्वज्ञान, विज्ञान, आयुर्वेद आणि आपल्या ज्ञान परंपरेत संस्कृतचं खूप मोठं योगदान आहे। आणि गंमत म्हणजे आपल्या रोजच्या बोलण्यातले अनेक शब्द संस्कृत मधून आलेले आहेत, आणि म्हणून आज संस्कृत दिनानिमित्त एखादा कठीण श्लोक पाठ करण्यापेक्षा आपल्या भाषेचा आणि त्यामागच्या समृद्ध परंपरेचा थोडा अभिमान बाळगूया। विश्व संस्कृत दिनाच्या निमित्ताने भाषेला सलाम। ऐकत रहा RJ भूषण सोबत MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: बाय वन गेट वन फ्री, होय होय खर, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
1: पत्ता: द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
5: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
4: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
5: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, पोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमडीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। चलो भाई लोगो, आप थोड़ा सा चाइल्ड मोड ऑन करते हैं, कारण की मित्रांनो आज आहे इंटरनॅशनल रीड कॉमिक्स इन पब्लिक डे, म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये कॉमिक्स वाचण्याचा दिवस। कॉमिक्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चाचा चौधरी, साबू, नागराज, सुपरमॅन, स्पायडरमॅन असे कितीतरी कॅरेक्टर्स येतात। लहानपणी अभ्यास कर असं सांगितलं की पुस्तक उघडायचं आणि 2 मिनिटांनी त्याच पुस्तकाच्या आत कॉमिक्स लपवून वाचायचं, हा अनुभव किती जणांचा आहे। कॉमिक्सची मजा अशी असते की फक्त काही पेजेसमध्ये पूर्ण स्टोरी, त्यात ह्युमर प्लस ॲडव्हेंचर मिळायचं आणि त्या गोष्टींमधून इमॅजिनेशनसुद्धा भन्नाट वाढायचं। तर मित्रांनो, आज पब्लिकमध्ये कुठेतरी कॉमिक वाचताना एखादा माणूस दिसला तर त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू नका, कदाचित तो आजचा दिवस सेलिब्रेट करत असेल। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है आणि मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, शहरात नुकत्याच झालेल्या म्हशींच्या झुंजीच्या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आयोजकांविरोधात FIR दाखल केली आहे. प्राण्यांवरच्या क्रूरतेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मित्रांनो, अशा पारंपरिक कार्यक्रमांमध्ये मनोरंजनासोबतच प्राणी आणि सार्वजनिक सुरक्षेचाही विचार होणं तितकंच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, शहरात काय घडतं यावर लक्ष ठेवत राहूया आणि आपल्या शहराच्या बातम्या, अपडेट्स आणि महत्वाच्या घडामोडीसाठी ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता: द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है आणि मी आहे RJ भूषण। मित्रांनो, एक बॉलिवूडची खास अपडेट आहे, कारण की विषय आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आशा भोसले। आशाताईंच्या आवाजाने कित्येक पिढ्यांना वेड लावलंय आणि आता त्यांना एक खास ट्रिब्यूट देण्यासाठी आशा फॉरएव्हर नावाचा एक प्रोजेक्ट तयार होतोय। या ट्रिब्यूटमध्ये एकाच वेळी बॉलिवूडचे 3 मोठे स्टार्स दिसणार आहेत, आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान। विशेष म्हणजे आशाताईंचं फायनल रेकॉर्डेड सॉन्ग देखील या प्रोजेक्टचा भाग असणार आणि ते त्यांच्या जन्मदिवशी रिलीज करण्याची तयारी आहे। म्हणजे एका बाजूला 3 सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला आशाताईंचा आवाज, म्हणजे एकदम ब्लॉकबस्टर कॉम्बिनेशन। आणि खरं सांगायचं तर काही आवाज फक्त गाणी गात नाही तर ते आपल्या आठवणींचा भाग बनतात आणि आशाताईंचा आवाज हा त्यापैकीच एक। मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, आपला मोबाईल सकाळपासून आपल्या हातात असतो, त्यानंतर कामासाठी लॅपटॉप, त्याच्यानंतर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, म्हणजे डोळ्यांना आपण लिटरली फुल टाइम जॉब दिलेला आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक सिंपल रूल 20-20-20. तर दर 20 मिनिटांनी स्क्रीनपासून नजर हटवा आणि किमान 20 फीट म्हणजे साधारण 6 मीटर दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंद बघा. यामुळे सतत जवळ बघण्याचा होणारा आय स्ट्रेन आणि ड्राय आईज कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. आणि हो, रूल फॉलो करताना मोबाईल बंद ठेवून 20 सेकंद दूर बघायचे, मोबाईलमध्येच 20-20-20 सर्च करायचं नाही. हा छोटासा ब्रेक पण डोळ्यांसाठी मोठा आराम. त्यामुळे पुढच्या वेळी 20-20-20 हा रूल लक्षात ठेवा आणि ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. तर मित्रांनो, चला आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे, पण त्याआधी मला सांगा की तुम्हाला माझा आजचा शो कसा वाटला. व्हॉट्सअपचा नंबर आहे 9359320080. त्या व्यतिरिक्त तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. त्यासाठी RJ_Bhushan.Pawar या माझ्या इन्स्टा ID DM करायचं आहे, सोबतच माझ्या इन्स्टा ID फॉलो सुद्धा करायचं आहे. ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: रहता हूँ।
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: जाते तो बाते।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.